0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील एपिसोडमध्ये आपण साहस या गुणाबद्दल चर्चा केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की साहसासाठी भीती आणि अज्ञान हे दोन मोठे शत्रू असतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत अज्ञान या विषयाबद्दल. परंतु तुम्ही विचार करत असाल की आम्ही तर सर्व ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत, जग पाहिलेलं आहे, आजकाल डिजिटल मीडियाद्वारे खूप काही आम्हाला समजत आहे, तर आम्हाला अज्ञान या विषयावर सांगायची काय गरज आहे? मित्रांनो, एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी 12वी केली, त्यानंतर MBBS केला, त्यानंतर MD झाला, एक छान डॉक्टर, नामांकित डॉक्टर झाला. आयुष्याची त्यांनी 25 वर्ष फक्त शिक्षणामध्ये घालवली, त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये त्याचा घटस्फोट झाला, लग्नाचा डायव्होर्स झाला. तर हे का घडतं मित्रांनो? इतकं त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे, इतका पैसा खर्च करून तो शिकलेला आहे, इतके त्यांनी कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, इतकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, तरी तेवढं मेहनत करून प्राप्त झालेलं ज्ञान त्याला का उपयोगाला आलं नाही? तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आपल्याला लौकिक जगामध्ये भेटत आहे ते आपल्याला भीती, अशांती अथवा अज्ञान या गोष्टींपासून दूर करू शकत नाही. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मी की आज जगाने खूप प्रगती केलेली आहे. आपण पाहत आहोत की 20व्या शतकात 21व्या शतकात इतकी प्रगती झाली जी मागच्या 2000 वर्षांमध्ये झाली नाही, आणि तुम्ही पाहता की मागच्या 20 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली ती मागच्या 200 वर्षांमध्ये झाली नाही. तेवढंच काय तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जी प्रगती होणार आहे ती मागच्या 20 वर्षांमध्ये झाली नसेल. अशा काही तंत्रज्ञान, अशा काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येणार आहेत जी की मागच्या 20 वर्षात कोणी पाहिलेली नसतील. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की प्रगती खूप जोराने, खूप प्रगतीची गती खूप जोरात आहे. तेवढंच काय, आपलं सरकार किती प्रयत्न करत आहे माणसाच्या जीवनातली अशांती, माणसाच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं आणि शांती आणि सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक राजनीतीमधले असलेले राजनीतिज्ञ जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. तेवढंच काय तर आपले जे सायंटिस्ट आहेत, जे आपलं सायन्स आहे, तेही खूप तंत्रज्ञान प्रगत करत आहे जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढून माणसाच्या जीवनात शांती आणि सुख येईल. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था आहेत, NGOs आहेत, समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, तेही आपापल्या परीने समाजामध्ये शांती आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही पाहत आहात की एकाकडे समाज सुधारक, दुसरीकडे जे सायंटिस्ट आहेत, तिसरीकडे लोकनेते आहेत, राजनेते आहेत, सरकार आहे, प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. आज खूप मोठमोठे प्रोजेक्ट, कधी न भूत न भविष्यंती प्रोजेक्ट आज मानवाने हाती घेतले आहेत. अंतरिक्षामध्ये देखील अनेक प्रयोग चालू आहेत आणि समुद्राच्या खाली देखील अनेक प्रयोग चालू आहेत. तर मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढ्या अनेक स्तरांवर इतकी प्रगती होत आहे तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत आहे की दुःख वाढत आहे? आपण जर का तुलनात्मक रीतीने विचार केला तर लहानपणीपेक्षा तुमच्या लहानपणामध्ये जेवढं सुख होतं, जेवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये होता, तो आनंद, तो सुख तुम्ही आता अनुभव करताय का? मागच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही जितके समाधानी होता तेवढे समाधानी तुम्ही आज आहात का? निश्चितच सर्वांचं उत्तर नाही असंच येणार आहे. हो, प्रत्येक जण सांगत आहे की दुःख वाढत चाललंय आणि सुख कमी होत चाललंय, अशांती वाढत चालली आहे, शांती कमी होत चालली आहे, आनंद कमी होत चाललाय. तर मला हे विचारायचं आहे की इतकं काही तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, इतकं काही सगळीकडे विकास होत आहे, आपण इतकं शिक्षण घेतलंय, एवढं सर्व होऊन सुद्धा काय चुकतंय मानवाचं, कुठं चुकतंय? त्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ध्यान देऊन ऐकत असणार तुम्ही, त्याचं एकच कारण आहे की आपण आपले जितक्याही प्रगती केल्या त्या एका असत्याच्या आधारावर आपण प्रगती केली, त्यामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा, त्या सर्व प्रयत्नांना यश येत नाहीये मित्रांनो. आणि ती जी
ते जे अशांतीचं कारण आहे किंवा ते जे असत्य ज्याच्याबद्दल मी आता बोललो ते असत्य आहे की मी एक देह आहे, मी एक शरीर आहे. या एका असत्याच्या आधारावर सर्व काही होत आहे. शिक्षण शरीराच्या निर्वाहासाठी होत आहे, जे पण सुखसोयी होत आहेत ते शरीरासाठी होत आहेत, जे पण तंत्रज्ञान निर्माण केलं जाते ते शरीरासाठी केलं जात आहे, जी काही समाजसेवा होत आहे ती मानसिक स्तरावर कमी परंतु शारीरिक स्तरावर जास्त होत आहे. तर जे काही प्रयत्न होत आहेत सुखशांतीसाठी ते भौतिक पातळीवर होत असल्यामुळे अभौतिक पातळी अर्थात मानसिक पातळी आत्मिक पातळीवर ती शांती तो आनंद निर्माणच होत नाहीये, तो प्राप्तच होत नाहीये. मित्रांनो, आहे की नाही कमालाची गोष्ट? तर निश्चितपणे मी हा एक अवघड असा विषय तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि मला वाटते की मी तुम्हाला बोर करत नाहीये. जर का तुम्ही थोडे बोर झाला असेल, थोडं जड वाटत असेल हे सगळं ऐकायला, तर चला मित्रांनो आपण या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एक प्रसन्न असं एक आनंदमयी असं एनर्जेटिक गीत ऐकूया आणि गीतानंतर पुन्हा भेटूया.

तर श्रोते हो, तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलंच असेल आणि त्याचा आनंद घेतला असेल. तर आपली चर्चा चालू होती की एका असत्यावर, एका असत्याच्या आधारावर सर्व जग चालत आहे. या जगाचं जे काही चालू आहे ते एका असत्यावर आधारित असल्यामुळे आपल्याला सत्य ज्ञान, सत्य आनंद, सत्य सुख, सत्य शक्तीचा अनुभवच होत नाहीये. जी काही शक्ती, जी काही ज्ञान, जे काही आपल्याला अनुभव, ते सर्व भौतिक पातळीवर आहे. खूप कमी लोक या जगात आहेत जे या अभौतिकतेच्या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकले आहेत आणि सत्याला समजू शकलेले आहेत. आणि मित्रांनो, फक्त सत्याला समजणं एवढ्यापर्यंतच हा विषय राहत नाही, तर त्या सत्याला जगणं हा पण एक खूप महत्वाचा विषय आणि एक आव्हानाची गोष्ट आहे. आपण तेवढ्या दूर जाणार नाही आज, तर आपण फक्त बोलत होतो की हे असत्य काय आहे. तर हे असत्य आहे की स्वतःला देह समजणं. मी देह आहे हे एक असत्य आहे. हो, हे असत्य आहे. तुम्ही या देहाला स्पर्श करू शकता, या देहाला तुम्ही पाहू शकता, देहाचा अनुभव करू शकता, या देहाद्वारे कार्य करू शकता, परंतु हे असत्य आहे. मी असं म्हणत नाहीये की जे सगळं काय दिसत आहे, झुटी माया, झुटी काया, झुटा संसार, त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला सांगत आहे की सत्याचे दोन प्रकार असतात. एक असतं ऍब्सोल्यूट ट्रुथ आणि एक असतं रिलेटिव्ह ट्रुथ. मित्रांनो, एक आहे पूर्ण सत्य आणि दुसरं आहे अर्ध सत्य, जे की तात्पुरतं असतं. रिलेटिव्ह ट्रुथ म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप असणारं जे सत्यता आहे त्याला रिलेटिव्ह ट्रुथ असं म्हटलं जातं. ते आहे, हो देह आहे, देह दिसतोय,

परंतु ते पूर्ण सत्य नाही, याला म्हणतात ऍब्सोल्यूट ट्रुथ। हा देह आहे आणि त्यालाच आपण पूर्ण सत्य समजतो, हे आहे रिलेटिव्ह ट्रुथ। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत या रिलेटिव्ह ट्रुथ अर्ध सत्यामध्ये जगत आलेलो आहोत। तर मग मी कोण आहे किंवा तुम्ही कोण आहात? एका परीने आपण पाहिलं तर हा देह, या देहाशी संबंधित कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये, आणि सत्य हे शाश्वत असतं। मित्रांनो, सत्याचं सर्वात मोठं लक्षण काही असेल तर ते शाश्वत असतं, अविनाशी असतं, कधीही नष्ट न होणार असतं। तर पहा, नाव, आपलं नाव किती वर्ष राहणार आहे? आज ना उद्या नष्ट होतच ना, इतिहास जमा होतो, इतिहास जमा झाल्यावर इतिहासातून पण ते नाहीच होऊन जात। हा देह किती दिवस राहणार आहे? तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी कुठली असो, तुम्ही एक उच्च अधिकारी असू शकता, तुम्ही कलेक्टर असू शकता, तुम्ही राज्यस्तरीय कुठले नेते असू शकता, तुम्ही देशपाल प्रधानमंत्री असू शकता, एखादा राजा असू शकता, ती पदवी कुठलीही असो पण ती तात्पुरती आहे। आणि अशा तात्पुरत्या पदवीचा इतका अभिमान का? किती आपल्याला अहंकार असतो ना त्या पदवीचा। तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलेलो आहोत ना, त्यामुळे जे शाश्वत आहे, जे सदाकालसाठी आहे, त्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही राहिलं। आणि हा, या अज्ञानातूनच भीतीची उत्पत्ती होते। थोडं जड होते का? चला पुन्हा थोडं लाईट होऊया, एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर पुन्हा भेटूया।

आनंदाचे सुर पुण्याचा नाद अपुन ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप थिरकतं.
3: I am a disco dancer.
0: त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
5: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे मुला है पीक विमा चा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद यातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या भागात आपण दलितांबद्दलचे त्यांचे विचार पाहत होतो, विचारापेक्षा त्यांचा संताप बघा। आता ते पुढे असं म्हणतात, आपल्या आर्य बापजाद्यांच्या बडाया मारतात, भारताच्या गतवैभवाचे व्यर्थ गोडवे गातात, आम्ही हे केलं आम्ही ते केलं याचा डांगोरा तोही खोटा पिटतात। तुम्हा उच्च वर्णीयांना जिवंत राहण्याचा अधिकारच काय? तुम्ही 10,000 वर्षाच्या ममी, हा इटली शब्द आहे, ग्रीक संस्कृतीतला शब्द आहे, मृत शरीरात पेंडा भरून ते शरीर जतन करून ठेवायचे त्याला ममी म्हणतात। तुम्ही 10,000 वर्षाच्या ममी आहात, मडी आहात, आणि ज्यांची चालतं बोलतं स्मशानात अशी तुमच्या पूर्वजांनी गणना केली ते खरोखर आज जिवंत आहेत। भारतात जे काही जीवन शिल्लक आहे ते केवळ केवळ या लोकांच्या स्थायी आहे। वास्तवात चालतं बोलतं स्मशान जर कुणी असेल तर तुम्ही उच्च वर्णीय, तेव्हा तुम्ही शून्यात विरून जा, मगच बघा नवा भारत कसा पुढे येईल। तो नांगर घेऊन, शेतकऱ्याची झोपडी भेदून, कोळी चांभार कुंभार मेहतरांच्या खोपटातून, वाण्यांच्या भडभुंज्या दुकानातून, कारखान्यातून, गिरण्यातून, श्रमणाऱ्या मजुरातून, बाजारातून, हाटातून, राजे राजवाड्यातून, रानातून, जंगलातून, पहाडातून, हजारो वर्ष त्यांनी छळ यातना नरकवास तोंडातून ब्रही न काढता सहन केला, त्यातून कमावली अपूर्व सहनशीलता, त्यातूनच लाभली अक्षय जीवन शक्ती। हे लोक मुठभर चणे खाऊन दुनिया उलटवू शकतील, चतकोर अर्धी भाकरी मिळाल्यास त्रिभुवनात यांचं तेज मावणार नाही। त्यांना लाभलंय अद्भुत सदाचाराचं बळ, साऱ्या त्रैलोक्यात दुर्लभ इतकी शांती, इतकी प्रीती, इतका जिवाळा, तीव्र कष्टाची तयारी, त्यातूनच कामाच्या वेळी सिंहासारखा पराक्रम, असं कुठेही आणि कधीही लाभणार नाही। आणि याच च फलित म्हणजे रामकृष्ण मिशनचं कार्य, संन्याशाच्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती। आजही असंख्य उच्च विद्याविभूषित असंख्य संन्यासी अविरतपणे सेवा करण्यासाठी अखंड परिभ्रमण करत आहे, सेवा यज्ञ चालू ठेवत आहे, मिशनद्वारे मोठमोठे प्रकल्प कार्यान्वित होत आहे। उदाहरणादाखल यातून दुष्काळग्रस्तांना, पीडितांना अविरत मदत, गोरगरिबांना, क्षुधितांना अन्नदान, रुग्ण रोगराई अन्यवेळी स्वच्छता व आरोग्य रक्षणाचे अविरत उपक्रम, रुग्णालये, अनाथालये, बाल बालिकाश्रम, शिक्षणाचा प्रसार, तोही कुठे? सिमेंट काँक्रीटच्या जंगलात नव्हे तर जिथे सूर्याचं दर्शनही होत नाही अशी घनदाट अरण्य, प्रचंड ऊन, प्रचंड पाऊस, मेघालय, अरुणाचलम या ठिकाणी हे काम आजही अखंडपणे चालू आहे. जिथे फक्त भात आणि बटाटे एवढंच अन्न, बाकी सुविधा नाही, तरी सुद्धा एका निष्ठेने रामकृष्ण मिशनचे कार्यकर्ते इथे कार्य करत आहे. बौद्धिक व आध्यात्मिक अभ्यास आचरणारे संन्यासाचे विविध मठात वास्तव्य आहे. असं हे स्वामीजींचं रामकृष्ण मिशनचं कार्य सर्वदूर चालू आहे. आता मला तुम्हाला अजून एका वेगळ्या स्वामीजींच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पैलूकडे न्यायचं आहे. तो म्हणजे युवकांबद्दलचा त्यांना दृष्टिकोन. स्वामी विवेकानंदांना युवक कसा हवा आहे, त्यांना अभिप्रेत असलेला युवक, प्रत्येक युवकाची कृती पुरुषार्थीच असली पाहिजे. त्याने पराक्रमासाठी सदैव तयार असायला पाहिजे. त्याचं बलदंड शरीर आणि त्याच्या जोडीला दुर्दम्य आशावाद, त्याद्वारे भव्य स्वप्नाची ओढ त्यास असावी. असामान्य धैर्यास सततच्या परिश्रमाची कष्टाची जोड देऊन युवकाचं युवकपण सिद्ध होत. न दैन्यम न पलायनम ही त्याची वृत्ती असता कामा नये. त्याने हेच ठेवलं पाहिजे की हे जे वाक्य मी तुम्हाला सांगितलं, न दैन्यम न पलायनम, यानुसार कुठल्याही दुर्बलतेपासून, कुठल्याही पलायनवादापासून त्याने सदैव दूर असलं पाहिजे. सतत तो ध्येयासाठी आतुर असला पाहिजे आणि सर्व मोहांपासून, प्रलोभनापासून त्यानं स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. मर्मभेदी बुद्धिमत्ता, पटिकासारखं धवल चारित्र्य असणारा युवक स्वामीजींचं स्वप्न साकार करू शकतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी युवकांसमोर वीर हनुमानाचा आदर्श ठेवलाय. स्वामीजींच्या स्वप्नातला युवक हनुमंतासारखा असावा, कारण विकसित व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार स्वामीजींनी हनुमंतात पाहिला, बजरंगात पाहिला. याचाच अर्थ लक्षात घ्या, त्यांना त्यांचा युवक तसाच हवाय, बजरंगासारखा बलशाली, धैर्यशाली, सहकारशील असा हवा. म्हणून ते म्हणतात, स्टँड अप, उभे रहा, बी बोल्ड अँड बी स्ट्रॉंग. धैर्यशील व्हा, शक्तिशाली व्हा. सर्व जबाबदाऱ्या तुमच्या मजबूत खांद्यावर घ्या. तुम्हाला माहीत आहे की सर्व काही कशाने निर्माण होतं, नियती कशाने घडते, तर ती तुमच्या ताकदीने. त्यामुळे सर्व ताकद शक्ती तुमच्यात आहे हे पहिल्यांदा स्वतःशी खात्रीशीरपणे बाळगा. तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता, नवे तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही अशक्त नाही आहात, तुम्ही सबल आहात. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उभे राहा आणि सिद्ध करा, दाखवा की नियती तुमच्या बरोबर आहे. आणि अशा रीतीने स्वामीजींनी युवकांसाठी काही संकल्प सोडलेले. आता भारत सरकार गेले कित्येक वर्षापासून 12 जानेवारी स्वामीजीचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा करते. त्यांचे युवकांसाठीचे संकल्प मी सांगतो आणि ह्या भागामध्ये या ठिकाणी आपण थांबूया. मी बलोपासना करेल, नियमित व्यायाम करेल, 10 नियमांची नियमावलीचेही. रोज सूर्योदयापूर्वी उठेन आणि सूर्योदय ते सूर्यास्त पाठ न टेकता अविश्रांत काम करेल, कष्ट करेल. तिसरं, सकारात्मक चिंतन करेल, म्हणजे कुठल्याही माझ्या विचारात नकारात्मकता नसेल. सकारात्मक चिंतन करेल आणि व्यसनांपासून सदैव दूर राहील. हे प्रामुख्याने आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवा. चौथं, सार्वजनिक जीवनात यथाशक्य सहभाग देईल. काही सार्वजनिक उपक्रम असतात. एकच उदाहरण द्यायचं झालं तर नवरात्र गणेशोत्सवात दर्शनासाठी, आदिशक्तीच्या आणि संकट निवारक गणेशाच्या दर्शनासाठी रांगाच्या रांगा असतात. लोक प्रचंड संख्येने येतात. त्या संख्येला नियंत्रित करून, रांगेत उभं करून शिस्तबद्ध रीतीने त्यांना दर्शन घडवणे. स्वतःची कामे स्वतः करेल याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा की आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण स्वतः काय करतो आणि आई आपल्यासाठी काय करते, बाबा आपल्यासाठी काय करतात. वाहनांचा कमीत कमी वापर करेल हे आजच्या प्रदूषणाच्या दृष्टीनं तर फार महत्वाचं आहे. वाहनांचा वापर करू नका असं विधान नाहीये. वाहनांचा कमीत कमी म्हणजे आवश्यकता असेल तेव्हाच वापर करेल. स्वामी विवेकानंदांच्या एकेका ग्रंथाचा अभ्यास करेल. व्यक्तिगत व सांघिक ध्यान धारणादी उपासनेत सहभागी होईल. हे आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारीचं तत्वच आहे की तुम्ही काही क्षण तर स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, ध्यान करा. राष्ट्रगौरवांचे सदैव स्मरण करेल. मग ते हुतात्मा शहीद जवान असो, देशभक्त क्रांतिकारक असो, विविध सामाजिक चळवळीत काम करणारे समाज सुधारक असो, शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षण महर्षी असो, अब्दुल कलाम सारखे विज्ञान क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक असो, नाटककार असो, चित्रपट निर्माते असो, ज्यांनी ज्यांनी राष्ट्र गौरवाचं काम केलंय त्यांचं सदैव स्मरण करील. आणि सगळ्यात महत्वाचं समाजसेवेच्या उप

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम ये वर्ड भी ये यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। शब्द शब्द म्हणजे काय असतात, तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, जसं की मागील रविवारी आपल्याला वेळ कमी पडला होता, त्यामुळे बऱ्याचशा मान्यवरांच्या रचना ज्या आहेत त्या राहून गेलेल्या होत्या, त्या सर्व रचना आपण या रविवारी सादर करणार आहोत। त्यामुळं आपण आजच्या या शो मध्ये खूप सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो, तुमच्या सोबत गप्पांची मैफिल सजवत असतो, आणि आपण आपल्या या शोला 6 वर्ष पूर्ण करून 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, आणि हा प्रवास खरंच आनंददायी असा होता, अगदी आपल्या FM च्या टॅगलाईन सारखा, म्हणजेच आनंदी रहा आनंद लुटा। आणि जेव्हा आपण जगत असतो, जीवनाचा प्रवास करत असतो, त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी या आपल्या कधी मनासारख्या घडतात, कधी मनासारख्या घडत नाहीत। आणि जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी घडते, तेव्हा आपल्याला जीवन आणि हे आयुष्य जे आहे ते सुंदर वाटतं। जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, तर आपल्याला आपलं आयुष्य हे नीरस वाटतं, हे जीवन नकोसं वाटतं। त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की जे जे वाटते घडावे असते जरते घडले, जे जे वाटते घडावे असते जरते घडले, उरलीच नसती जगण्याची मजा कोणती। जे जे वाटते घडावे असते जरते घडले, उरलीच नसती जगण्याची मजा कोणती। माणूस आहोत आपण तडजोड करायला हवी, माणूस आहोत आपण तडजोड करायला हवी, नाहीतर झाली नसती का आपली ही देवांमध्ये गणती, नाहीतर झाली नसती का आपली ही देवांमध्ये गणती, देवांमध्ये गणती। तर ही माझी एक चारोळी होती, आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की हातावरच्या मेहंदीमध्ये तिने अंतरातील प्रीत कोरलेली, हातावरच्या मेहंदीमध्ये तिने अंतरातली प्रीत कोरलेली, नी तिने माझी ओंजळ कायम सुखाने भरलेली, नी तिने माझी ओंजळ कायम सुखाने भरलेली, कायम सुखाने भरलेली। तर ही माझी चारोळी होती। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, आणि जी सुंदर अशी रचना आपल्याला पाठवलेली आहे काव्यरसिका या नावाने, सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून, आणि मॅडम लिहित आहेत की विठ्ठलाच्या भेटीसाठी या शीर्षकाखालील ही चारोळी आहे. आणि मॅडमनी लिहिलंय की मंदिरात अंतरात तुझी मूर्ती नित्य हृदयात. वा, मंदिरात अंतरात तुझी मूर्ती नित्य अंतरात तुझी मूर्ती नित्य हृदयात. दिंडी सवे नाचत येतो आम्ही पंढरपुरात. मंदिरात अंतरात तुझी मूर्ती नित्य हृदयात. दिंडी सवे नाचत येतो आम्ही पंढरपुरात. विठ्ठलाच्या भेटीसाठी आज वारकरी आनंदात. विठ्ठलाच्या भेटीसाठी आज वारकरी आनंदात. दर्शनाने तुझी या कृतार्थ झालो जीवनात. दर्शनाने तुझी या कृतार्थ झालो जीवनात. वा, तर विठ्ठलाच्या भेटीसाठी आपल्याला माहीत आहे की ज्या दिंड्या आहेत, पालख्या आहेत, त्या देहू आणि आळंदी, शेगाव आणि अन्य ठिकाणावरून निघतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी, वारीसाठी त्या पंढरपूरमध्ये येत असतात. त्यावेळी दिंडी सवे नाचत गात पंढरपूरकडे निघताना तो आनंद जो असतो सर्व वारकरी भक्तांच्या चेहऱ्यावरचा, तो अगदी अवर्णनीय असा असतो. तर त्याबद्दलचे विठुरायाच्या भेटीची आस लागलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती काव्यरसिका या नावाने लिहिलेल्या चौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांची, पुणे येथून पाठवलेली. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय बंधन नाही या विषयाच्या अनुषंगानं मायबाप शीर्षकाखाली विश्वंभर. मॅडम लिहित आहेत गेही सगुण रूपात मायबाप विश्वंभर. गेही सगुण रूपात माय बाप विश्वंभर. लेकरांच्या पोटासाठी राबतात दिनभर. लेकरांच्या पोटासाठी राबतात दिनभर. आणि अगदी खरं आहे की माय बाप हे ईश्वराच्या रूपामध्ये असतात, विश्वंभराच्या रूपामध्ये असतात. ते लेकरांच्या पोटासाठी दिवसभर राबत असतात, त्यांना मोठं करतात, त्यांना शिक्षण देतात. तर खूप अप्रतिम सुंदर भाव आई वडिलांप्रतीचे या चारच ओळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून व्यक्त केलेले होते. आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये चौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून. मॅडमनी लिहिलंय आभार शीर्षकाखाली की FM 107 पुणेरी आवाज यांनी लावली चारोळीची सवय. FM 107 पुणेरी आवाज यांनी लावली चारोळीची सवय. आम्हाला FM 107 चं घवघवी यश हवंय. साहित्य लेखनावर माझा चढवला त्यांनी साज. मनोमन आभार मानते त्यांचे आज. मनोमन आभार मानते त्यांचे आज. खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण एवढी सुंदर अशी चारोळी आपल्या FM बद्दल लिहिली. आणि जसं की आपण म्हणालात की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ने चारोळीची सवय लावली, तर गेल्या 6 वर्षापासून 7व्या वर्षामध्ये पदार्पण करेपर्यंत आपण हा चारोळी, कविता, वेगवेगळे विषय याची मेजवानी घेऊन येत असतो. आपण सर्वजण लिहिते होता. अनेक नवोदित जे कवी कवयित्री आहेत त्यांनी सुद्धा अनेक वेळा याबद्दलचे भाव व्यक्त केलेले आहेत की FM मुळे आम्हाला लिहिण्यास प्रोत्साहन मिळालं. सर्व मान्यवरांना, सर्व श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या या शो मध्ये कोणतंही बंधन नसतं. म्हणजे जसं की एखादा परिपक्व कवी असला पाहिजे, नवोदितांना वाव नाही असं काही नसतं. कारण आपण सर्वांना लिहिते करतो, आपण एक विषय देतो, चित्र देतो, त्या अनुषंगाने आपण लिहू शकता, सहभागी होऊ शकता. आपणही सहभागी व्हा, इतरांनाही करा. आणि जसं मॅडमनी म्हटले की FM मुळं त्यांच्या साहित्य लेखनावर साज चढवला. आणि मॅडमनी FM चे आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत. खूप खूप आभारी आहोत, कारण आपल्या सर्वांचा सहभाग हाच शोचा सन्मान आहे. आणि ही सुंदर अशी FM बद्दलचे भाव व्यक्त करणारी चारोळी सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून पाठवलेली होती. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये अवकाळी पाऊस या शीर्षकाखाली ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की अवकाळी पाऊस पडला ग्रीष्मात हिमृग बरसला. अवकाळी पाऊस पडला ग्रीष्मात हिमृग बरसला. निसर्गाने दिला फटका, निसर्गाने दिला फटका. मानवाला दाखविली त्याची जागा, मानवाला दाखविली त्याची जागा. आणि अगदी खरं आहे की पाऊस, निसर्ग याचा कोणीच भरोसा देऊ शकत नाही. जेव्हा निसर्गाचा ऱ्हास होतो, जेव्हा माणूस हा निसर्गाशी मैत्री न करता त्याच्याशी वैरत्व घेतो. बेसुमार झाडांच्या कत्ली होतात, डोंगर फोडले जातात किंवा निसर्गाच्या विरुद्ध वागलं जातं, त्यावेळी निसर्ग हा आपलं रौद्र रूप घेऊन येतो आणि तो मानवाला उद्ध्वस्त करून टाकतो. या अनुषंगानेची अवकाळी पाऊस शीर्षकाखालील ही अप्रतिम अशी मॅडमची रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत, ती धोधो रडली पावसासारखी, ती धोधो रडली पावसासारखी, अश्रूंचा पूर जसा समुद्राला भरती. ती धोधो रडली पावसासारखी, अश्रूंचा पूर जसा समुद्राला भरती. तिनं अश्रू भिजवले पावसात, तिनं अश्रू भिजवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात. तिने अश्रू भिजवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात, आणि पाऊस आला डोळ्यात. वाह, आणि खरंय किती धो धो रडली पावसासारखी, आणि अश्रूंचा एवढा पूर आला की जणू समुद्राला भरती आली. आणि जेव्हा ते अश्रू पावसामध्ये भिजवले तेव्हा तो पाऊस अवघा डोळ्यामध्ये आला. खूप गहिर असे भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते की ती आणि पाऊस आणि तिचे अश्रू समुद्राची भरती. या सर्वांच्या अनुषंगानं आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. मॅडमने लिहिलंय की मला काही सांगायचे तुझ्या पुढे देवा, मला काही सांगायचे तुझ्या पुढे देवा, नाही काही मागायचे तुझ्याकडे देवा. वाह, मला काही सांगायचे तुझ्या पुढे देवा, नाही काही मागायचे तुझ्याकडे देवा. बळ फक्त असू दे लढण्यासाठी मला, बळ फक्त असू दे लढण्यासाठी मला, नाही गाराने मांडायचे तुझ्याकडे देवा, नाही गाराने मांडायचे तुझ्याकडे देवा. तर चारच ओळीमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून देवाला विनवणी केलेली आहे की मला फक्त तुझ्याकडे तुला काही सांगायचं आहे, तुझ्याकडे काही गाराने मागायचं नाही, आणि एवढंच सांगायचं आहे की मला लढण्यासाठी बळ दे. आणि जेव्हा लढण्यासाठी बळ येतं तेव्हा आपल्याला सर्व काही मिळून जातं, नाही का श्रोते हो? कारण आपण देवाकडे नेहमी तक्रार करतो ती आपल्याकडे कमी काय आहे याची, पण आपण कमी काय आहे याची तक्रार करण्याऐवजी आपण आपल्या प्रयत्नांना यश दे अशी जर विनवणी केली तर निश्चितपणे त्या देवाने तो आशीष दिल्यानंतर आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती मिळवू शकतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच अखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: श्रोते हो, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळतोय. जी रचना आपल्याला पाठवलेली आहे सुलभा सत्तुरवाड मॅडम यांनी पुणे येथून. मॅडम लिहित आहेत नाते शीर्षकाखाली की स्नेहमयी शब्दांनी नित्य नाते जपावे, स्नेहमयी शब्दांनी नित्य नाते जपावे, अहंकार द्यावा त्यागून, अहंकार द्यावा त्यागून, ईश्वरा नित्य स्मरावे, ईश्वरा नित्य स्मरावे. आणि जसं की मॅडम ने लिहिलंय की स्नेहमयी शब्दांनी नित्य नाते जपावे, तर नातं जपण्यासाठी स्नेहमयी शब्दांची खूप गरज असते. नातं ज्यामध्ये एकाच्या दुःखावर दुसऱ्याने भुंकर मारायची असते, नातं ज्यामध्ये एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं असतं, नातं ज्या नात्यामध्ये एकमेकांनी एकमेकांना मान सन्मान द्यायचा असतो, नातं ज्यामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या सोबत चालायचं असतं, नातं ज्यामध्ये एकानं

चिकटलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं. नातं म्हणजे जेव्हा एक जण बोलत असेल तर दुसऱ्याने शांत राहायचं असतं. नातं तेच टिकतं, नातं तेच जपलं जातं किंवा जपावं लागतं जे जीवापाड असतं. जेव्हा नातं जीवापाड असतं तर त्या नात्यापुढं इतर कोणत्याही गोष्टी येत नाहीत. नाही का श्रोते हो? कारण जेव्हा नात्यामध्ये अहंकार वाढतो, जेव्हा नात्यामध्ये एकमेकांप्रतीचा द्वेष वाढतो, तेव्हा त्या नात्यामध्ये प्रेम राहत नाही, तेव्हा त्या नात्यामध्ये ओढ राहत नाही, राहते ती फॉर्मॅलिटी. आणि आजकालची नाती आपण पाहतोय की आजकालच्या नात्यामध्ये प्रेम असते, ओढ असते, परंतु स्नेहमयी शब्द नसतात. प्रेम अंतरात असते, ओढ अंतरात असते, परंतु मुखामध्ये मात्र कटु शब्द असतात. आणि मुखामध्ये असलेल्या कटु शब्दांमुळे समोरच्या माणसाचं मन घायाळ होतं, समोरचा व्यक्ती हा दुखावला जातो, आणि तो व्यक्ती एवढा दुखावला जातो की अखेरीस नाईला जास्त का होईना त्या व्यक्तीला आपल्या जिवलग व्यक्तीपासून दूर व्हावं लागतं, दूर जावं लागतं, अशा ठिकाणी जावं लागतं की जिथून मागे वळून पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा दिसू नये. नाही का? जर म्हणून स्नेहमयी शब्द आणि स्नेहमयी शब्दांचा ते नातं जपण्यामध्ये किती महत्वाचं योगदान असतं याबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. सुलभा सत्तरवार मॅडम यांनी पुणे इथून पाठवलेली ही अप्रतिम अशी चारोळी होती. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूया. कुमारी मंगल श्यामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत मोहने जिल्हा ठाणे इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की सुखाचे गणित काय कधी कुणा ना कळले, सुखाचे गणित काय कधी कुणा ना कळले, सुखासाठी माणसाने स्वतःलाच छळले, सुखासाठी माणसाने स्वतःलाच छळले. वाह वाह. तर कुमारी मंगल श्यामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने जिल्हा ठाणे येथून पाठवलेली सुखाच्या गणिताबद्दलची ही अप्रतिम चारोळी होती. आणि खरंय ना की सुखाचं गणित नेमकं काय हे कोणालाच कळत नाही, सुख म्हणजे काय हे नेमकं कोणाला कळत नाही, पण त्यासाठी आपण स्वतःला छळतो. एक गोष्ट मिळाली की दुसऱ्याची आपल्याला आशा लागते, दुसरी मिळाली की तिसऱ्याची लागते. मग तो वेळ असो, पैसा असो, क्षण असो, प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला आणखी हवी असते. आणि आपण वर्तमानात न जगता आपण भविष्याचा विचार करून भूतकाळ आठवून आपण सुखाचे क्षण हे गमावून बसतो. कारण सुख हे मानण्यावर असतं. सुख म्हणजे नेमकं काय तर आपण एखाद्या प्रसंगाला कोणत्या पद्धतीनं घेतोय, आपण एखाद्या प्रसंगाकडं कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या अँगलनी पाहतोय यावर तो प्रसंग, ती व्यक्ती आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा ते सुख आहे का दुःख आहे हे ठरलं जातं. उदाहरणार्थ आपण एखाद्या गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहिलं तर आपल्याला दुःख मिळणार, आपण एखाद्या गोष्टीकडं सकारात्मकतेनं पाहिलं तर आपल्याला सुख मिळणार. म्हणून आपण सुखासाठी किंवा अमुक एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतरच आपल्याला सुख मिळेल ह्या गोष्टीचा विचार न करता आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, आपण क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे, आनंदी रहा आनंद लुटा. तर मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की सुखासाठी माणसाने स्वतःलाच छळले. खूप सुंदर अशा या चारोळीनंतर पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया. आणि ज्यामध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय. सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की क्षण न क्षण ईश्वराच्या स्मरणात, क्षण न क्षण ईश्वराच्या स्मरणात, आणि करता करविता भोगता तोचही भावना उरी. आणि करता करविता भोगता तोचही भावना उरी, मनशांती आणि विश्वशांती नांदो हीच प्रार्थना. मनशांती आणि विश्वशांती नांदो हीच प्रार्थना, विधात्याच्या चरणी हात जोडून करी, विधात्याच्या चरणी हात जोडून करी. वाह. तर प्रत्येक क्षणामध्ये ईश्वराचं स्मरण, आणि कारण करता आणि करविता तोच आहे आणि भोगता तोच, ही भावना मनामध्ये आहे. मन शांती आणि विश्व शांतीची कामना करताना मॅडमनी विधात्याच्या चरणी हात जोडून आशिष मागितलेला आहे. खूप अप्रतिम सुंदर भाव सौ मनीषा दिवाकर मॅडम यांच्या पुणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत
पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून जे मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की त्या भयान वादळाशी लढताना तुझ्या मायेचा निवारा असावा, त्या भयान वादळाशी लढताना तुझ्या मायेचा निवारा असावा। आई वाटते तुझ्याच पोटी, आई वाटते तुझ्याच पोटी, पुन्हा एकदा जन्म हा घ्यावा, पुन्हा एकदा जन्म हा घ्यावा। क्या बात आहे, वाह वाह। तर या वादळाशी लढताना तुझ्या मायेचा निवारा असावा, आणि ज्याच्या सोबत आईचा आशीर्वाद असतो, ज्याच्या सोबत आईच्या मायेचा निवारा असतो, तो कोणत्याही वादळाला सामोरं जाऊ शकतो आणि त्याला हरवू सुद्धा शकतो। आईच्या जन्मी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असं वाटतं। हे भाव, आईबद्दलचे भाव, आईबद्दलची कृतज्ञता श्री मंगेश गंगाधर सावंत सरांच्या पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या सुंदर अशा चारोळीमध्ये होती। आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ सुनीता फडणीस मॅडम लिहित आहेत परवरी गोवा येथून। सौ सुनीता फडणीस मॅडम यांनी परवरी गोवा येथून लिहिलंय की कोसळल्या जलधारा दरवळला मृदगंध, कोसळल्या जलधारा तरवळला मृदगंध, हिरवाईचा साज लेवून नटली सजली धरणी। वाह, हिरवाईचा साज लेवून नटली सजली धरणी, मयूर नाचतो गर्द रानात मेघ पाहून नभी, मयूर नाचतो गर्द रानात मेघ पाहून नभी, इंद्रधनुचे तोरण क्षितिजी, इंद्रधनुचे तोरण क्षितिजी, पाहता दंगे रमणी, पाहता दंगे रमणी। वाह, तर जलधारा कोसळल्यानंतर जेव्हा मृदगंध दरवळतो त्यावेळी निसर्गामध्ये जे बदल होतात, निसर्गाचा जो सहज शृंगार असतो तो मॅडमनी खूप अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता। सौ सुनीता फडणीस मॅडम यांची परवरी गोवा येथून पाठवलेली ही चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत धनकवडी पुणे येथून। वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी धनकवडी पुणे येथून लिहिलंय की जीवनबाग या शीर्षकाखाली मनाला वयाचे बंधन नसते, थकण्याचे चिन्ह तर मुळी नसते, मनाला वयाचे बंधन नसते, थकण्याचे चिन्ह तर मुळीच नसते, मनात फुलवा चैतन्याचे वारे। क्या बात आहे, मनात फुलवा चैतन्याचे वारे, जीवनाची बाग बहरतच असते, जीवनाची बाग बहरतच असते। तर खूपच सकारात्मक असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते होता की मनालाही वयाचं बंधन नसतं, मन तरुण असलं पाहिजे, आणि मन तरुण असलं तर आपण कधीच थकत नाही, मनाला चिरतरुण ठेवा। असा संदेश देताना मॅडमनी पुढे असं लिहिलंय की मनात चैतन्याचं वारं फुलवा, म्हणजे जीवनाची बाग बहरत जाईल। तर जीवनाची बाग बहरत ठेवण्यासाठी मनामध्ये चैतन्याचं वारं फुलवलं पाहिजे। खूप सकारात्मक असा संदेश या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की शब्दात शब्द गुंफुनी माळ ओविली प्रीतीची। वाह, शब्दात शब्द गुंफुनी माळ ओविली प्रीतीची, तार छेडिते इथे, तार छेडिते इथे, कवी कवितेतून हृदयाची, कवी कवितेतून हृदयाची। वाह वाह, तर शब्दात शब्द गुंफुनी माळ ओविली प्रीतीची, शब्दात शब्द गुंफून प्रीतीची ओवलेली माळ, आणि तार छेडिते इथे कवी कवितेतून हृदयाची। तर हृदयातून कवी हे कवितेची तार जणू काही छेडत आहेत। खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी। आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलची बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून। सौ कल्पना चांदमलची बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलंय की पाऊस सुरू झाला वाटते नित्य लय भारी, पाऊस सुरू झाला वाटते नित्य लय भारी, विठ्ठलाच्या दर्शनास निघाली पायी पायी वारी, विठ्ठलाच्या दर्शनास निघाली पायी पायी वारी। वाह, तर पाऊस सुरू होतो आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी निघते, याबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि श्रोते हो तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात।
रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी रहा आनंद लुटा.

0: बिल्कुल नहीं। तो वो 3 दिन में उन्होंने उस आदत को कमजोर करना शुरू किया। तो कोई भी आदत को खत्म करने का एक ही तरीका है सिर्फ, कि उसको कर्म में आने नहीं देना। जितनी बार वो आएगी वो सिर्फ क्या होती जाएगी, स्ट्रेंथन होती
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया। डाव शीर्षकाखालील सोमदत्त कुलकर्णी सर यांच्या हडपसर पुणे इथून पाठवलेल्या चारोळीकडे। डाव शीर्षकाखाली सर लिहितात की संसाराचा हा डाव मांडला सखे तुझ्या सोबतीने, संसाराचा हा डाव मांडला सखे तुझ्या सोबतीने, करू नको घाव असा, करू नको घाव असा, तळमळतो भगवेदनेने, तळमळतो भगवेदनेने। वाह वाह। तर सोमदत्त कुलकर्णी सरांची हडपसर पुणे इथून पाठवलेली ही डाव शीर्षकाखालील चारोळी, ज्यामध्ये सरांनी विश्वासाने संसाराचा सखे तुझ्या सोबतीनं डाव मांडलेला आहे आणि तू घाव करून असा डाव मोडू नको, कारण मी वेदनेने तळमळतोय, खूप अप्रतिम गहिरास शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहिताय, धनधान्याला लागली पेरणीची चाहूल, धनधान्याला लागली पेरणीची चाहूल, नव्या आशेने शेतकरी शेतात टाकतो पाऊल, नव्या आशेने शेतकरी शेतात टाकतो पाऊल। क्या बात आहे, क्या बात आहे। तर चार चोळीमध्ये की धनधान्याला लागली पेरणीची चाहूल, शेतकऱ्यांना पाऊस पडला की पेरणीची चाहूल लागते आणि प्रत्येक वर्षी नव्या आशेने शेतकरी शेतामध्ये पाऊल टाकत असतो की आता पाऊस पडलाय, मी या शेतामध्ये पेरणी करेन, धनधान्य येईल आणि मी समृद्ध होईल आणि माझ्यासोबतच जे इतर लोक आहेत ज्यांना मी अन्नधान्य देतो ते सुद्धा समृद्ध होतील। खूप अप्रतिम सुंदर भाव नामदेव तुकाराम पाटील सरांच्या मुक्काम सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये मनीषा चाटी मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। मनीषा चाटी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय की धरणीला पुन्हा आज नभाचा लागला ध्यास। क्या बात आहे, धरणीला पुन्हा आज नभाचा लागला ध्यास, भिजलेल्या पानोपानी पडली मोत्यांची रास। वाह, भिजलेल्या पानोपानी पडली मोत्यांची रास, पडली मोत्यांची रास। मनीषा चाटी मॅडम यांची नाशिक येथून लिहिलेली ही अप्रतिम अशी चारोळी होती की धरणीला नभाचा पुन्हा ध्यास लागलाय आणि भिजलेल्या प्रत्येक पानोपानी मोत्यांची रास पडलेली आहे। खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की क्षणात दुर्घटना घडली ना स्वप्नातही पाहिली होती, क्षणात दुर्घटना घडली ना स्वप्नातही पाहिली होती, आणि ती सेकंदात पडली, आणि ती सेकंदात पडली जीवांची त्या काय चूक होती, जीवांची त्या काय चूक होती, काय चूक होती, काय चूक होती। वाह। आणि खरंय की क्षणात दुर्घटना घडते, क्षणात होत्याचं नव्हतं होतं, आणि अशी घटना घडते की जी स्वप्नात सुद्धा पाहिलेली नसते, काही सेकंदात घडतं। जी विमान दुर्घटना घडली त्याबद्दलचे भाव मॅडमनी सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून पाठवलेले होते। खूप गहिरी संवेदना जी आहे ती मॅडमनी या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये व्यक्त केलेली होती श्रोते हो। आणि या रचनेनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये वळण या शीर्षकाखाली ना सो कुवर सरांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथून लिहिलंय। सर लिहितायत वळण शीर्षकाखाली की आयुष्याच्या वळणावर जपून टाक पावले, आयुष्याच्या वळणावर जपून टाक पावले, जवळून वळणारी वळणेच देतात धक्के। क्या बात आहे, जवळून वळणारी वळणेच देतात धक्के, लांबून वळणारी वळणे असतात सोपी, लांबून वळणारी वळणे असतात सोपी, माणसा ह्या

जगात नका समजू कुणास हलके माणसा या जगात नका समजू कुणास हलके। क्या बात आहे। तर आयुष्याचा प्रवास करताना सरांनी खूप अनमोल असा संदेश दिलेला आहे। ना सो कुवर सरांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथून वळण शीर्षकाखालील सरांनी पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये सरांनी वळणावर आयुष्याच्या वळणावर जपून पावले टाकण्याचा सल्ला देताना सरांनी लिहिलंय की जवळून वळणारी वळणे धक्के देतात, कारण लांबून वळणारी वळणे सोपी असतात, ते आपल्याला दिसतात। म्हणून या जगामध्ये कोणाला हलकं समजू नका, प्रत्येक जण भारी आहे। कोणाला हलके हलक्यामध्ये घ्याल तर तो आपल्याला जशास तसं उत्तर देईल आणि ज्यामुळे आपलं नुकसान होईल। म्हणून जगामध्ये कोणाला हलकं न घेता सर्वांशी प्रेमानं वागा आणि जवळच्या वळणांपासून सावध राहा, असा सुंदर असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहे कोल्हापूर येथून। मॅडमनी लिहिलंय की मनातल्या आरशात स्वतः आपणच पाहावे, मनातल्या आरशात स्वतः आपणच पाहावे, दुसऱ्यांच्या विचारांना जमेल तितकं स्थान द्यावे, दुसऱ्यांच्या विचारांना जमेल तितकं स्थान द्यावे। आणि खरंय त्या कधी आपण स्वतःला मनाच्या आरशात पाहत नाही, आपण बऱ्याच वेळा लोक काय म्हणतील इतरांसाठी आपण बराचसा विचार करतो, तो विचार न करता आपण स्वतःच्या मनाच्या आरशामध्ये पाहावे, असा सुंदर संदेश प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होता। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये पी चंद्रा अर्थात चंद्रशेखर परांजपे सरांनी दहिसर मुंबई येथून लिहिलंय, काळ आला विमान उडाले आकाशी झेप। काळ आला या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की विमान उडाले आकाशी झेप, 242 प्रवाशांसह गमन झेप। विमान उडाले आकाशी झेप, 242 प्रवाशांसह गमन झेप, अकाल मृत्यू सवेच घेतो झेप, अकाल मृत्यू सवेच घेतो झेप, कराल दाढी घास जणू बडीशेप, कराल दाढी घास जणू बडीशेप। तर विमान दुर्घटनेबद्दल सरांची म्हणजेच पी चंद्रा अर्थात चंद्रशेखर परांजपे सरांची दहिसर मुंबई येथून पाठवलेली ही चारोळी होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये जगन्नाथ जाधव सरांनी येसगावकर, जगन्नाथ जाधव येसगावकर सरांनी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले सर पावसाची, या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की काळ्या निळ्या ढगांचे रंगी बेरंगी रिंगण, काळ्या निळ्या ढगांचे रंगी बेरंगी रिंगण, कशी चमकली चमचम वीज दिसे इंद्रधनुष्याची कमान, कशी चमकली चमचम वीज दिसे इंद्रधनुष्याची कमान, मेघमंडळी कशी शोभती आज पावसाने भिजवले हो अंगण, पावसाने भिजवले हो अंगण। तर सरांची ही सर पावसाची या शीर्षकाखाली जगन्नाथ जाधव येसगावकर सरांची तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली चारोळी होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये पांडुरंग खंडू मस्के सर लिहित आहेत डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून। पांडुरंग खंडू मस्के सरांनी डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहिलंय, सर लिहित आहेत की पेरीत गेलो स्वप्ने सारी अंकुर उद्याचा फुटण्यासाठी। क्या बात आहे, पेरीत गेलो स्वप्ने सारी अंकुर उद्याचा फुटण्यासाठी, थोडा वापसा हवाच होता, थोडा वापसा हवाच होता आनंद आयुष्याचा लुटण्यासाठी। वा क्या बात आहे, तर पेरीत गेलो स्वप्ने सारी अंकुर उद्याचा फुटण्यासाठी काय केलंय, तर मी स्वप्नांना पेरलंय, मी आशेला पेरलंय, मी आकांक्षांना पेरलंय उद्याचा अंकुर फुटण्यासाठी, आणि मी या स्वप्नांना पेरून वापसा होण्याची वाट पाहतोय। वापसा होणं म्हणजे पाऊस पडून गेल्यावर जमीन जराशी जी आहे ती कोरडी पडणं, तर थोडा वापसा हवाच होता, थोडासा वापस्याची गरज होती, कशासाठी आनंद आयुष्याचा लुटण्यासाठी। निव्वळ अप्रतिम अशी सरांची ही रचना होती श्रोते हो, पांडुरंग खंडू मस्के सरांची डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहिलेली।
आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरलीत आहेत, तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. सहवास या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय, जोपर्यंत तुझी अन माझी न होय भेट, जोपर्यंत तुझी अन माझी न होय भेट, सहवासास होय मी अधीर, जोपर्यंत तुझी अन माझी न होय भेट, सहवासास होय मी अधीर, भेट होता आपली साजनी, मनास होई आनंदापार, मनास होई आनंदापार. भेटीची आतुरता, भेटीची व्याकुळता आणि भेटीनंतरचा मनास होणारा आनंद श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये शुभदा रिसबुड मॅडम लिहित आहेत, जालगाव दापोली येथून. मॅडमनी लिहिलंय की क्षणिक आहे जीवन अपुले, क्षणिक सगळे भाव म्हणीचे. वा, क्षणिक आहे जीवन अपुले, क्षणिक सगळे भाव म्हणीचे, नसे क्षणाचा काही भरवसा, नसे क्षणाचा काही भरवसा, कशास हवे मग हे वेदावे, कशास हवे मग हे वेदावे. वा, तर जीवन क्षणिक आहे, मनातले भाव क्षणिक आहे, क्षणांचा भरवसा नाही, तर मग कशाला हे वेदावे. खूप सुंदर सकारात्मक संदेश, सुंदर असा सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. श्रोते हो, शुभदा रिसबुड मॅडम यांनी जालगाव दापोली येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळींच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंदी.

श्रोते हो, ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया. हृदय चौकी या नावाने सरलीतात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मकामले तथा दादासाहेब या नावाने सरांनी तळेगाव दाभाडे पुणे इथून लिहिले. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मकामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे पुणे इथून लिहिले. हृदय चौकी या नावाने शीर्षक छत्रपती या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की माझ्या राजाचा आज राज्याभिषेक हृदयातून मुजरा कर्तृत्वाला करतो. माझ्या राजाचा आज राज्याभिषेक हृदयातून मुजरा कर्तृत्वाला करतो. आई भवानीच्या चरणी अभिषेक मनोमन निर्भय व्यक्तिमत्व स्मरतो. आई भवानीच्या चरणी अभिषेक मनोमय निर्भय व्यक्तिमत्व स्मरतो व्यक्तिमत्व स्मरतो. तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सरांनी खूप अप्रतिम सुंदर भाव मांडणारी ही अप्रतिम अशी चारोळी पाठवलेली होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये बंधनात मी या शीर्षकाखाली सौ आशा सुभाष गेडाम मॅडम लिहित आहेत वणी जिल्हा यवतमाळ येथून. सौ आशा सुभाष गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की नारी पूजक स्त्री उद्धारक महाराष्ट्र माझा पुरोगामी. नारी पूजक स्त्री उद्धारक महाराष्ट्र माझा पुरोगामी. स्त्री कर्तृत्व समाज तारक तरीही का बंधनात मी. स्त्री कर्तृत्व समाज तारक तरीही का बंधनात मी. तर हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, हा नारी पूजक आहे, स्त्री उद्धारक आहे आणि स्त्री कर्तृत्व हे समाजासाठी तारक असताना मी बंधनात का, म्हणजेच एक स्त्री बंधनात का, या अनुषंगाने मॅडमच्या या चारोळीमधील अप्रतिम असे भाव होते. सौ आशा सुभाष गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ येथून पाठवलेली ही रचना. आणि पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलंय काळ या शीर्षकाखाली की काळ आला क्षणात एका होत्याचे नव्हते असे झाले. काळ आला क्षणात एका होत्याचे नव्हते असे झाले. येणारा क्षण अपुला नाही होते का वाटले. येणारा क्षण अपुला नाही होते का वाटले. येणारा क्षण अपुला नाही होते का वाटले. क्षणात एका स्वप्ने सारे सारे उद्ध्वस्त झाले. क्षणात एका स्वप्ने सारे सारे उद्ध्वस्त झाले. तर अनुपमा भट मॅडम यांची बालेवाडी पुणे येथून पाठवलेली विमान दुर्घटनेच्या अनुषंगाची काळ शीर्षकाखाली ही रचना होती श्रोते हो. श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. मॅडमनी रंगप्रेमाचा या शीर्षकाखाली लिहिलंय की रंगप्रेमाचा हळुवार पसरतो शब्दांमध्ये गंधासारखा उतरतो. वा, रंगप्रेमाचा हळुवार पसरतो शब्दांमध्ये गंधासारखा उतरतो. ओठांवरी मोहक हास्य उमटते. ओठांवरी मोहक हास्य उमटते. क्षणातच मन साऱ्या जगास विसरतो. क्षणातच मन साऱ्या जगास विसरतो. तर असा हा प्रेमाचा रंग. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये पसरलेला होता. तर प्रेमाचा रंग हळुवार पसरतो आणि शब्दांमध्ये गंधासारखा उतरतो. श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये चंद्रकांत परब सर लिहित आहेत भांडुप पश्चिम येथून. चंद्रकांत परब सरांनी भांडुप पश्चिम येथून लिहिलंय की कधी सांज पारी तुझ्या पाशी यावे तुझ्या लोचनी चिंब होऊन जावे. वाह, कधी सांज पारी तुझ्या पाशी यावे तुझ्या लोचनी चिंब होऊन जावे. मनाचे मनाशी द्वैत्य जुळावे. मनाचे मनाशी द्वैत्य जुळावे. तुझ्या ओढीने बाहुपाशी विसावे. तुझ्या ओढीने बाहुपाशी विसावे. बाहुपाशी विसावे. वाह, कधी सांज पारी तुझ्या पाशी यावे तुझ्या लोचनी चिंब होऊन जावे. चंद्रकांत परब सरांची भांडुप पश्चिमेतून पाठवलेली ही सांज वेळेला तुझ्या जवळ यावं आणि तुझ्या
लोचनांमध्ये चिंब भिजून जावं असं शब्दांकन असलेली अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो। आणि या अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये गजानन पाटील सर लिहित आहेत बेडकिहाळ, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक येथून। गजानन पाटील सरांनी बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथून लिहिले, कर्नाटक येथून, पांडुरंगा या शीर्षकाखाली, की माझ्या या मनाला तुझी आसबा लागली, माझ्या या मनाला तुझी आसबा लागली, नाही मला कळले देवा पावले पंढरीच चालली, नाही मला कळले देवा पावले पंढरीच चालली, पावले पंढरीच चालली। वाह, तर माझ्या मनाला पांडुरंगा तुझी आस लागलेली आणि मलाही कळलं नाही की केव्हा पावले पंढरीकडे चालली। तर वारीच्या अनुषंगानं पंढरपूरची वारी जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते, सर्व भक्तगण तल्लीन होऊन जातात त्या वारीच्या अनुषंगानं सरांची ही अप्रतिमाची चारोळी होती। आणि श्रोते हो, पुढच्या एका चारोळीमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की पाऊस आणि माझं नातं आहे हृदयाची जणू वेगळी वाट, पाऊस आणि माझं नातं आहे हृदयाची जणू वेगळी वाट, भावना जेव्हा उसळून येतात, भावना जेव्हा उसळून येतात सरींचही मग धोके होते दाट क्या वादे, भावना जेव्हा उसळून येतात सरींचही मग धोके होते दाट, धोके होते दाट। तर पाऊस आणि माझं नातं आहे हृदयाची जणू वेगळी वाट। सौविद्या चव्हाण माने मॅडम यांची सोलापूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता भागोराव नरवाडे मॅडम लिहित आहेत हिंगोली येथून। संगीता भागोराव नरवाडे मॅडम यांनी हिंगोली येथून लिहिले, बंधन तुझ्या नात्याचे मज हवेसे वाटते रे, बंधन तुझ्या नात्याचे मज हवेसे वाटते रे, तुझ्या सोबत प्रेमाचे हे नाते नव्याने जगते रे, तुझ्या सोबत प्रेमाचे हे नाते नव्याने जगते रे। तुझ्या प्रेमाचं बंधन जे मला हवं हवंसं वाटते आणि तुझ्यासोबतचं प्रेमाचं हे नातं जे मी नव्याने जगते याबद्दलचे अप्रतिम असे भाव सौ संगीता भागोराव नरवाडे मॅडम यांनी हिंगोली येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून। अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिले मेहंदी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की मेहंदी प्रेमाचे प्रतीक शुभ प्रसंगी हातावरी, मेहंदी प्रेमाचे प्रतीक शुभ प्रसंगी हातावरी, रंगचित्राने देई आनंद, रंगचित्राने देई आनंद, सौंदर्य वरसे पायावरी, सौंदर्य वरसे पायावरी। तर मेहंदीचं महत्व, मेहंदी ही प्रेमाची प्रतीक आहे असं संबोधून अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय की मेहंदी ही रंगचित्राने आनंद देते आणि पायावरी सौंदर्य वरसवते। तर खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन मेहंदी बद्दलचं। आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी लिहिले इगतपुरी जिल्हा नाशिक येथून। स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सर लिहित आहेत तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून। बोलता बोलता म्हणायची नेहमीच, बोलता बोलता म्हणायची नेहमीच, थांब ह एक मिनिट, बोलता बोलता म्हणायची नेहमीच, थांब ह एक मिनिट, वाट बघून थकायचो मी, वाट बघून थकायचो मी, होऊन नवी पहाट मस्त, होऊन पहाट नवी पहाट मस्त, होऊन नवी पहाट मस्त। तर स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती। आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये उज्ज्वला रायकवार मॅडम लिहित आहेत मस्कत ओमान येथून। उज्ज्वला रायकवार मॅडम यांनी मस्कत ओमान येथून लिहिले, मॅडम लिहित आहेत की श्रद्धांजली या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की शेकडो स्वप्ने जळाली झाली राख रांगोळी, शेकडो स्वप्ने जळाली झाली राख रांगोळी, ना सांगता येई नीतीने, ना सांगता येई नीतीने, काय लिहिले असे भाळी, काय लिहिले असे भाळी, काय लिहिले असे भाळी। विमान दुर्घटनेतील जे मृत व्यक्ती आहेत त्यांना श्रद्धांजली वाहताना उज्ज्वला रायकवार मॅडम यांनी मस्कत ओमान येथून ही रचना पाठवलेली आहे। खूप गहिरी अशी संवेदना जी आहे ती मॅडमनी या चारोळीच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सूरज अनुभवणे सर लिहित आहेत। सूरज अनुभवणे सरांनी लिहिलंय की जगायचं होतं खूप
पण जगणं सारं अधुरच. जगायचं होतं खूप पण जगणं सारं अधुरच. शब्दांच्या गुंतागुंतीत शब्द विरलेच, शब्दांच्या गुंतागुंतीत शब्द विरलेच. म्हणी फक्त राहिल्या त्या ओझरत्या आठवणी, म्हणी फक्त राहिल्या त्या म्हणी फक्त राहिल्या त्या ओझरत्या आठवणी, म्हणी फक्त राहिल्या त्या ओझरत्या आठवणी. जगायचं होतं खूप पण जगणं सारा धुरत. शब्दांच्या गुंतागुंतीत शब्द विरलेच. आणि असंच होतं नाही का श्रोते हो, शब्दांचे गुंते वाढतात आणि जगायचा अधुरा राहून जात. चला तर मग आनंदात जगूया, आपल्या एफ एमच्या टॅगलाईन सारखं. आनंदी रहा, आनंद लुटा. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ एम वर तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: हम जब कहते हैं ना क्षमा करना तो बहुत डिफिकल्ट है, नहीं कर सकते हम, उनकी गलती इतनी बड़ी थी, और अगर हम क्षमा कर देंगे तो वो रियलाइज कैसे करेंगे, और अगर वो रियलाइज नहीं करेंगे वो उसी गलती को दोबारा करेंगे। ये सब चीजें सोचकर हम उस बात को, उस घाव को, उस दर्द को पकड़ते रहते हैं। जितना हम किसी भी घाव को पकड़ के रखेंगे और हम कहेंगे मैं इसको ठीक नहीं करने वाला हूं, सपोज पांव पे चोट लगे, दीक्षित जी ने हथौड़ा लिया, जोर से मारा, चोट लग गई, फिजिकल घाव लग गया, और मैंने कहा इस घाव को मैं जीवन भर भरने नहीं दूंगे, ये कहा, तो फिर उस घाव के पांव को लेकर चलते गए जीवन में, कई और लोग मिलेंगे जो हथौड़ा मारेंगे, मिलेंगे या नहीं मिलेंगे, मिलेंगे। जितना घाव को नहीं भरेंगे तो अगला वाला हथौड़ा, अगली वाली चोट और जोर से लगेगी, जितनी और जोर से लगेगी दर्द और जोर से होगा। हम कहेंगे इस बात को भी मैं नहीं भूलूंगा, अगली बार कोई मारेगा तो क्या होगा, और जोर से लगेगी। तो घाव को रहने दे या भरते जाएं, घाव को रहने देना चाहिए या भरना चाहिए, भरना चाहिए, ऑब्वियस है। हर चीज फिजिकल तो ऑब्वियस होती है और हर चीज इमोशनल इम्पॉसिबल होती है। फिजिकल चीज को भरना है ऑब्वियस है, आप शाम को चाय पी रहे हैं, चाय पीते पीते सोफे पर आप बैठे हैं, सोफे पे चाय गिर गई, तुरंत क्या करेंगे, तुरंत क्या करेंगे, चाय गिर गई चाय पीते पीते, अभी कप में चाय है लेकिन तुरंत क्या करेंगे, उठकर साफ करेंगे। ये ऑब्वियस है, ये बात ऑब्वियस है, नेचुरल है, क्यों तुरंत उसी टाइम बैठ उठकर साफ करना है, कल सुबह भी तो साफ कर सकते हैं। इसका मतलब अगर सोफे पे कुछ गिरा उसी टाइम साफ करना है, अगर उसी टाइम साफ नहीं किया तो क्या हो जाएगा, दाग लग जाएगा। और यहां कुछ गिरा, यहां कुछ गिरा, कोई आया कुछ कह दिया, दूसरा कोई आया कुछ और कह दिया, तीसरा कोई मिला उसने और कुछ कह दिया, चीजें गिरती गई गिरती गई गिरती गई, लास्ट कब साफ किया, और धीरे धीरे धीरे इतने दाग पड़ते गए, इतने दाग पड़ते गए कि क्या हो गया, कि ओरिजिनल कलर ही भूल गया।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये विदुला सदृष्टे दळी मॅडम यांनी मुलुंड येथून लिहिलंय। विदुला सदृष्टे दळी मॅडम यांनी मुलुंड पूर्व येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत, अव्यक्त प्रेम माझे तुला कधी न कळलेले, अव्यक्त प्रेम माझे तुला कधी न कळलेले, हुरहुर माझ्या मनाला तुला कितीदा छळलेले, हुरहुर माझ्या मनाला तुला कितीदा छळलेले। आणि अव्यक्त प्रेम जेव्हा असत, जेव्हा ते समोरच्याला कळत नाही त्यावेळी आपण समोरच्याला छळतो, आपण चिडचिड करतो, रागावतो, परंतु समोरच्याला कळत नाही। आपल्या मनामध्ये असलेली हुरहुर ही समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळं आपण त्या व्यक्तीला छळतोय असं समोरच्या व्यक्तीला वाटत असतं। तर हे अव्यक्त प्रेम विदुला सदृष्टे तळी मॅडम यांनी मुलुंड पूर्व येथून पाठवलेल्या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री किशोर कुमार प्रभुदास मलेवार सरांनी बैवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथून लिहिलंय। करूया पर्यावरणाचे रक्षण या शीर्षकाखाली सरलीत आहेत, वृक्ष वेलीच्या प्राणवायूने तर होतेच सर्व प्राणी पक्ष्यांचं संरक्षण। वृक्ष वेलीच्या प्राणवायूने तर होतेच सर्व प्राणी पक्ष्यांचं संरक्षण, वृक्षवेली प्राणी पक्षी वाचवून, वृक्षवेली प्राणी पक्षी वाचवून, चला करूया पर्यावरणाचे रक्षण, चला करूया पर्यावरणाचे रक्षण। वा, तर श्री किशोर कुमार प्रभुदास मलेवार सरांनी मुक्काम बैवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथून पर्यावरणाच्या रक्षणाचा सुंदर सामाजिक संदेश या रचनेमधून दिलेला होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये घोलप कृपा पाथरे बुद्रुक येथून मॅडम लिहित आहेत, साधेपणा मला भाळतो असा जसा सुगंध असतो मोगऱ्याचा, साधेपणा मला भाळतो असा जसा सुगंध असतो मोगऱ्याचा, मला मोह लागला गणरायाचा, मला मोह लागला गणरायाचा, जसा पावसाचा गंध असतो मातीला, जसा पावसाचा गंध असतो मातीला। तर घोलप कृपा पाथरे बुद्रुक येथून मॅडमनी पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो। आणि श्रोते हो, आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर या शोला 6 वर्ष पूर्ण केलेली आहेत। आपण 7व्या वर्षामध्ये आहोत। आपण शोची पोस्ट जेव्हा पाठवत असतो सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण शोची पोस्ट पूर्ण वाचून पाहावी। त्यामध्ये चारोळी उपक्रम आहे का 8 ओळींची रचना पाठवण्याबद्दल आवाहन केलं आहे ते पाहावं। एवढंच नाही तर आपण आपली रचना वेगळी आणि आपलं नाव आणि गाव जे आहे ते आपण वेगळं पाठवावं, ज्यामुळे पोस्टरवर जे आहे ते आपलं नाव लिहिण्यास सोपं जातं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या रचनेमध्ये कोणतेही आपलं जे पद आहे, आपण ज्या ठिकाणी काम करता, आपला जो व्यवसाय आहे किंवा आपली जी नोकरी आहे त्याबद्दलचं पद नमूद करू नये। आपण ते शोमध्ये घेत नाही। कोणत्याही प्रकारच्या इमोजी ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या रचनेसोबत पाठवू नयेत, कारण त्या संकलन करणाऱ्यांना कट करण्यामध्ये वेळ जातो। आपण जेव्हा शोची पोस्ट पाठवतो त्यावेळी शोची पोस्ट न पाहता बरेच मान्यवर हे चारोळी उपक्रम असेल तर 8 ओळींची रचना पाठवतात, 8 ओळींचा उपक्रम असेल तर त्यापेक्षा जास्त ओळींच्या रचना पाठवतात। तसेच आपलं नाव आणि गाव जे आहे ते वेगळं पाठवत नाहीत। विषय जो असतो तो सोडून दुसऱ्या रचना पाठवतात। सर्वांना विनम्रपणे सांगू इच्छितो की नियमात नसलेल्या रचना आपण शोमध्ये घेत नाही आणि आपण त्याबद्दल कळवतही नाही, कारण रचनांचा ओघ असतो आणि तेवढा वेळ देणं शक्य नसतं। त्यामुळं सर्वांनी शोमधील जे पोस्ट आहे, पोस्टचं आपल्या आपल्या शोचं जे आपण पोस्टर पाठवतो सर्वांना, त्यामधील विषय, त्यामधील उपक्रम, चारोळी उपक्रम आहे का 8 ओळींचा उपक्रम आहे हे पाहून आणि आपलं नाव आणि गाव वेगळं पाठवून आपला कोणताही हुद्दा, पद न लिहिता, इमोजी न जोडता आपण रचना पाठवावी, म्हणजे आपल्या रचना शोमध्ये घेणं हे सोयीचं होईल। रचना नियमात नसतील तर आपण शोमध्ये घेत नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत। आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता आपल्या शोची वेळ समाप्त होते। तुमच्या गप्पांची मैफिल आज सुद्धा दुपारी 2 वाजल्यापासून रंगले आणि तुमच्या सुंदर रचनांमुळं खरं तर अगदी मी सुद्धा भारावून गेलोय। खूप आशयपूर्ण आणि खूप गहिरे असे भाव असणाऱ्या आपल्या सर्वांच्या रचना होत्या, वेगवेगळ्या विषयांवरच्या होत्या आणि आपण सुंदर सुंदर रचना पाठवल्या, आपले श्रोते सुद्धा मंत्रमुग्ध झालेले आहेत अशी आपण आशा करूया। आणि श्रोते हो, आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयांसह। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी राहा, आनंद लुटा, आरजे

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से जानते हैं राजगुरु जी के बारे में कुछ अन्य विशेष बातें।
1: राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती सॉन्डर्स वादाच्या। त्या काळात सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले। लाहोरला पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली। पोलीस अधिकारी स्कॉट यांनी सॉन्डर्स यांच्या समवेत लालाजींच्यावर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। आणि त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, लालाजी की चिता की आग ठंडी होने के पहले ही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिए। त्यांच्या या शब्दाने सरदार भगत सिंग व्याकुळ झाले। त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला। स्कॉटला मारल्यानंतर न्यायाला समोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होतं की स्कॉटला का मारावं लागलं, आणि हे काम भगतसिंग करू शकत होते पण राजगुरूंना हे मान्य नव्हतं। राजगुरु हट्टानं पेटून उठले, त्यांना मोहिमेत सामील केलं गेलं। योजना आखण्यात आली। मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालीवर लक्ष ठेवेल। भगतसिंग आणि राजगुरु त्यांच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील। पण चार दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही। शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला। जय गोपाळने भगतसिंगानं खूण केली की हाच स्कॉट असावा। यावर भगतसिंगांनी खुणीनंच सांगितलं की हा नसावा, पण ही नसावाची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही। राजगुरूंनी साहेबांच्या दिशेनं गोळी झाडली। लगेच भगतसिंगांनी आपल्या पिस्तुलातून 8 गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवं केलं। एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले। त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला। राजगुरूंचे पिस्तूल नेमकं यावेळी चालत नव्हतं, त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटलं की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही। या सर्व गडबडीत भगतसिंग यांच्या पिस्तुलातील मॅगझिन खाली पडलं। राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मॅगझिन शितापीनं उचललं। या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूवर खुश झाले। मेला तो स्कॉट नसून सॉन्डर्स होता हे कळल्यावर त्या दोघांना अर्थातच विशेष दुःख नाही झालं। सॉन्डर्स हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेशात राजकोटला निसटले। राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंगाच्या बरोबर होते। तिघेही दिवसाढवळ्या जागृत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले। त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशन समोर कंपनी बागेत सुरू ठेवला। राजगुरूंच्या या धारिष्ठ्यास काही सीमाच नव्हती। बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे निर्भयतेने वावरत होते। इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले। पण कोणास ही कल्पना नव्हती की इतका साधा सुधा दिसणारा माणूस मोठा क्रांतिकारक असेल। अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले, पण अखेर सप्टेंबर 1929 मध्ये पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले। आणि पुढे तर सर्वांना माहितीच आहे, या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली। पण गंमत म्हणजे अशी की या तिघांच्यात प्रेमाची भांडणं झाली। काय भांडणं झाली? की सर्वात प्रथम फाशी कोण घेणार। खरंच या तिघांचे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची नावं जरी ऐकली तरी रक्त सळसळतं। भारत मातेबद्दल जाज्वल्य प्रेम म्हणजे काय, बलिदान म्हणजे काय, याचा अनुभव डोळ्यासमोर येतो। या त्रयीस त्रिवार मुजरा आणि हेच राजगुरु आणि खेडगाव जे होतं त्याचं नाव बदलून आता त्याला राजगुरु नगर हे नाव देण्यात आलं।
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत शुक्रिया। मैं हूं मनु और मेरे साथ साथ आप सुन रहे थे कहानी पुराने स्तंभ जी के साथ राजगुरु जी की। आज उनकी कहानी सुन के मुझे तो बहुत अच्छा लगा। और आज जो वैल्यू मैंने चुनी है वो है अपने साथियों के प्रति सद्भावना की। राजगुरु जी के मन में हमेशा एक रिस्पेक्ट, एक ऑनर, एक सद्भावना थी अपने सभी साथियों के लिए। इसीलिए शायद कोई भी काम जब वो मिलकर करते थे, साथ में करते थे, वो कमाल का होता था और वो एक दूसरे को मोटिवेट भी करते थे। ये चीज कितनी इम्पोर्टेंट है ना दोस्तों, थोड़ी सी बारीक है, लेकिन ये क्वालिटी बहुत जरूरी है। आखिर हम सब हमेशा अकेले तो नहीं रहते, चाहे हम काम के लिए जाएं, चाहे परिवार में पिकनिक के लिए जाएं, या हम घर में ही बैठे हों, लेकिन चार लोग तो हमारे इर्द गिर्द होते ही हैं। तो अगर उनके प्रति इक्वल रिस्पेक्ट की भावना नहीं होगी, या उन्हें हमें लगेगा हमें सब पता है, उन्हें कुछ नहीं पता, हम बेटर है, वो पीछे है, इस तरह की भावना भी अगर हमारे मन में होगी, तो वो कोऑर्डिनेशन नहीं हो पाएगा जो हमें बेस्ट रिजल्ट दे। और रिजल्ट तो हमें बेस्ट ही चाहिए ना, तो उसके लिए ये भावना भी बहुत जरूरी है, सभी के प्रति इक्वल रिस्पेक्ट, चाहे हमारे कलीग्स हों, चाहे हमारे दोस्त, चाहे हमारे परिवार के मेंबर्स। कभी कभी जो व्यक्ति थोड़ा कम पढ़ा होता है, हमें लगता है उसको नॉलेज कम है, या वो कम जानता है हमसे, पर हम एक फील्ड के बारे में जानते हैं, इसका मतलब ये तो नहीं दोस्तों कि बाकी फील्ड एग्जिस्ट ही नहीं करती, क्योंकि हर व्यक्ति किसी न किसी चीज में तो माहिर होता ही है, और जिस फील्ड में वो माहिर है उसमें हम नहीं हो सकते, इसलिए सब इक्वल है। ये भावना हमें दिल से लेकर आनी होगी, एक बेहतर कोऑर्डिनेशन, एक बेहतर रिजल्ट के लिए। तो ये वैल्यू हम अडॉप्ट करते हैं आज राजगुरु जी की कहानी से। मैं हूँ मनु और आपसे लेती हूँ इजाजत, क्योंकि फिर मिलेंगे हम पुराने स्तंभ जी के साथ एक नई कहानी में। तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य पूर्ण हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आपल्याच शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे आपल्यासाठी शुभ असलेली शुभांगी। आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे खूप सुंदर आहे, ऊर्जा, ताकद, पॉवर। म्हणतात व्हॉट हॅपन्स इट डझंट मॅटर बट व्हॉट हॅपन इन युअर माइंड दॅट मॅटर्स। म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस्थिती आहे, अचानक कुठून तरी परिस्थिती येते, ते महत्त्वाचं नाही, ते तर कॉमन आहे, पण त्या परिस्थितीच्या वेळेस आपली मनस्थिती कशी असते हे महत्त्वाचं। मग ती स्ट्रॉंग असते का वीक असते हे आपल्याला चेक करायचं आहे, आणि त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण काय करायचं ते आज पाहणार आहोत। शारीरिक शक्ती आणि मानसिक शक्ती दोन्हीही गरजेचीच। शारीरिक शक्ती आपण कुठून मिळवतो बरे? जेवल्याने। करेक्ट, दररोज ताजं फ्रेश आणि नवीन काहीतरी खायचं असतं ज्याच्याने आपण एनर्जेटिक फील करतो आणि त्याच्याने आपल्यामध्ये ऊर्जा येते। नवीन विटॅमिन्स, प्रोटीन्स ज्याने आपल्यामध्ये भरभरून ऊर्जा येते। पण दुसरी गोष्ट नकारता येत नाही, तेच जर आपण जेवलो पण शिळं खाल्लं किंवा नको त्या गोष्टी खाल्ल्या तर ताकद तर मात्र येणारच नाही, पण वीकनेस आणि आळसपणा नक्की येईल। त्यामुळे आपण काय खातोय आणि काय नाही खायचंय हेही महत्त्वाचं। फिजिकल ताकद म्हटलं, शारीरिक शक्ती म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत। डेली एक्सरसाइज, सुंदर सकाळच्या हवेमध्ये केलेला प्राणायाम प्राण ऊर्जा देतो आणि आपल्याला फिट ठेवतो। कॉम्पिटिशनचा काळ चालू आहे आणि प्रत्येक जण आपल्याला आपल्या आपल्या परीने आपल्याला आपल्या फील्डमध्ये पॉवरफुल होण्याचा प्रयत्न करतोय। मग ती पैसा कमवण्याची रेस असो किंवा पोस्ट पोझिशनची ताकद असो किंवा सडावडीने डिग्री मिळवण्याची किंवा आणखीन काहीतरी पॉवर मिळवण्याची ओढ असेल, प्रत्येक जण पळतच आहे आणि तेही न थांबता आणि न श्वास घेता। काय म्हणताय, पटतंय ना? मला वाटतंय हे तुम्हाला नक्की पटत आहे। आज ज्याच्याकडे पैशाची पॉवर त्यांच्या मागे लोक धावतायत, तसेच ज्यांच्याकडे ज्ञानयुक्त कलेची पॉवर त्यांच्या मागे अनेक जण धावतात। मित्रांनो, इथे हे सगळं सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जिथे पॉवर्स असतात ना तिथे यश। वाव, आहे ना हे इंटरेस्टिंग? पण मग मला असं सांगायचंय की पॉवर्स असून देखील आज पूर्ण विश्व अस्वस्थ, आणि का आपण स्ट्रेसमध्ये आहोत? एका मॅनेजरकडे खुर्चीची पॉवर असून देखील त्याला रागाचा आधार घेऊन काम करून घेण्याची वेळ का येते, ज्याने आज असंख्य डायबिटिक आणि हार्ट पेशंट आहेत? याचं एकच कारण म्हणजे इतरांना मॅनेज करणं सोपं बरं का, पण स्वतःला मॅनेज करणं अवघड। त्यामुळे मित्रांनो, स्वतःला वेळ द्या, पूर्णपणे शक्ती ऊर्जा घालून बसण्याच्या आधी स्वतःकडे थोडस थांबा आणि लक्ष द्या की मला काय हवंय, कशाची गरज आहे। चला तर जिवंत उदाहरण पाहूयात आपण। जेव्हा मित्रांनो एक छोटस रोपटं लावलं जातं ना, त्याची वाढ होण्यासाठी त्याला पॉवर्स कुठून भेटतात? त्याची ग्रोथ कशी होते सांगा बरं, विचार करा। याचं उत्तर आहे मदर नेचर कडून, प्रकृती कडून। इट मीन्स प्रयत्न स्वतःचा आणि मदत नेचरची, प्रकृतीची, आणि तेही निस्वार्थ भावनेने। पृथ्वी, वायू, अग्नी, पाणी, आकाश तत्व आणि अत्यंत महत्वाची भूमिका निभवणारा सूर्याचा प्रकाश, सूर्यकिरण, जी त्या रोपट्याला वेळोवेळी दररोज ताकदच देत नाही
पण कीटकांचा नाश करून रक्षा देखील करते. इतकंच नाही तर त्याची उत्पादन क्षमता यिल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढवते. म्हणजे आपल्याला सराउंडिंग्स मध्ये, निसर्गामध्ये, प्रकृतीमध्ये इतकी ताकद आहे जी माय प्रकृती आपल्याला देण्यासाठी हात पसरून उभी आहे. पण आपण जीवनाच्या एवढ्या धावपळीत आहोत, इतक्या धावपळीत आहोत की आपल्या ते लक्षात येत नाही. आणि आपण बाहेरच्या बाहेरच्या बाहेरच्या पॉवर्स घेण्यासाठी जगामध्ये फिरतोय, भटकतोय. आता आपल्याला आतून भक्कम व्हायचंय आणि मग बाहेर पडायचंय. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. चला तर या गोष्टीवर परत डिस्कस करूयातच आपण की कुठली पॉवर्स कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला कार्याला मदतीला येते. त्याच्या आधी आपण घेऊयात छोटासा ब्रेक आणि आपण ऐकूयात हे खूप सुंदर गीत.

नमस्कार, स्वागत आहे परत एकदा आपल्या आवडत्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे. आणि मी आहे आपल्यासोबत शुभांगी. ब्रेकच्या अगोदर आपण ऐकलं शारीरिक शक्तीबद्दल. आत्ता आपण ऐकणार आहोत मानसिकता कशी स्ट्रॉंग ठेवायची, हाऊ टू बी पॉवरफुल, ऊर्जा कशी निर्माण करायची, कुठल्या आणि किती प्रकारच्या ऊर्जा आहेत. पण त्याआधी मानसिकता स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा मनाची पॉवर वाढवण्यासाठी स्वतःचा विश्वास असणे फार आवश्यक आहे. तेच आपली विल पॉवर वाढवतं. हो, इथे मी रिपीट करू इच्छिते, स्वतःवरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा. कारण अशा काही गोष्टी चुकून आपल्याकडून घडून जातात ज्याने स्वतः गिल्टमध्ये राहून आपण स्वतःला कमजोर करतो आणि आपल्याला असलेल्या शक्ती आपल्याला दिसत नाहीत, निघून जातात. ते सुप्त रूपाने आपल्यामध्ये आहेत. पण आता सोडा ते सगळं, स्वतःची माफी मागून स्वतः म्हणा, मनापासून म्हणा, येस आय विल डू इट, आय विल डू माय बेस्ट. म्हणतात जगातली कुठलीही पॉवर हवी असेल तर त्याची स्टार्टिंग होते स्वतःच्या विल पॉवरने. विल पॉवर वाढवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन खूप शुद्ध असावं. म्हणजेच शुद्ध आणि शांत. शुद्ध म्हणजे स्वच्छ मन आणि शांत मन हे एक पाया आहे. जसं आपण बिल्डिंग उभी करतो त्याचा पाया मजबूत पाहिजे, तसंच शक्ती त्या व्यक्तीकडे राहते ज्याचा पाया मजबूत आहे, जो शांत आहे आणि स्वच्छ बुद्धी आहे. चला तर आपण पाहूयात कुठल्या तर शक्ती आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनाने पाहिलं तर भारतामध्ये अष्टशक्तींचं गायन आहे. अष्टभुजाधारी शक्ती, ज्याला शिवशक्ती म्हटलं जातं, आणि प्रत्येकजण शक्तीसाठी देवी माँकडेच जातो. मग ती दुर्गा माता असू देत, काली माता असू देत, अनेक त्यांना शक्तीच्या रूपाने संबोधलं जातं. त्यांचे 8 हात दाखवले जातात. जर आपल्या घरामध्ये मित्रांनो 8 हाताचं मूल जन्माला आलं तर आपण घाबरू, टेन्शनमध्ये येऊ का सेलिब्रेट करू? नक्कीच घाबरणार ना. पण देवींच्या पूजा, देवींची पूजा आपण का करतो, का आपण सेलिब्रेट करतो? कारण त्यांचे 8 हात, अध्यात्म आपल्याला सांगतं, त्यांचे 8 हात प्रतीक आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या 8 शक्तींचे. आणि त्या नेहमी बसलेल्या असतात हिंसक पशुवरती, सिंहावरती, वाघावरती. जे प्रतीक आहेत त्यांच्या अवतीभोवती असलेली नेगेटिव्हिटीज आणि हिंसक वृत्तीच्या लोकांची, ज्याच्यावरती त्यांच्या 8 शक्तींनी त्यांनी मात मिळवलेली आहे. कुठल्या आहेत त्या 8 शक्ती? त्या 8 शक्ती आपल्यातही आहेत, पण ते सुप्त रूपात आहेत. आज आपण त्याची ओळख करून घेऊ. ती शक्ती आहे सहयोग करण्याची शक्ती, सहन करण्याची शक्ती, सामना करण्याची, सामोरं जाण्याची शक्ती, अनेकांना सामावून घेण्याची शक्ती, पारखण्याची शक्ती, निर्णय घेण्याची शक्ती, विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती, आणि आवरून म्हणजेच समेटण्याची शक्ती. अशा 8 पॉवर्स आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. आज आपल्याला त्यांना जागृत करायचं आहे. जर बारीकीने विचार केलात तर कित्येकदा सहनशक्ती न ठेवल्यामुळे आपण आपले नाते स्पॉइल करून बसतो. तर घरामध्ये फॅमिलीला सहयोग, मदत न केल्याबद्दल किंवा सहनशक्ती सहन न केल्याबद्दल रिलेशन स्पॉइल होतात. तर ही सहन करणं म्हणजे कमजोर व्यक्तीचं, निर्बळ व्यक्तीचं प्रतीक नव्हे. कारण बोलतानाच आपण म्हणतो सहन शक्ती ही एक शक्ती आहे जी सगळ्यांना एकत्र,
जसं धाग्यामध्ये मणी जसं मिळून राहतात तसं आपसामध्ये मिळून धरून ठेवण्याची शक्ती आहे. ऑफिसमध्ये कित्येकदा आपल्याला पारखता येत नाही म्हणून आपण बिझनेसमध्ये धोका खातो. निर्णय करता येत नाही म्हणून चुकीचा मार्ग आपण स्वीकारतो. समाजात वापरताना सामावून घेण्याची ताकद आणि सामोरं जाण्याची ताकद असावी, कारण कधी कधी समस्येला सामोरं जाता येत नाही म्हणून चिंता करण्यात आयुष्य निघून जातो. कधी कधी तर आपण भूतकाळाच्या कडवट गोष्टी घेऊन बसतो, त्यात इतके दिवस जातात ना हो की स्वतःला ना त्यातून बाहेर काढणं इतकं अवघड होऊन जातं. तेव्हा आपल्याला आवरून घेण्याची शक्ती कामाला येते, बरं का? ही पण एक शक्ती आहे. तर मनाला स्थिर करा. ह्या सगळ्या शक्ती तुम्हाला दिसायला लागतील, जाणवायला लागतील. मनाला स्थिर करा आणि त्याला सवय लावा, स्वतःशी जुडा. आज आपण स्वतःशी तुटलेलो आहोत. कनेक्शन तुटलेलं आहे तर पावर कशी येईल तुम्हाला माहिती? जसं आपल्या घरामध्ये पावर म्हणजे लाईट हवी असेल तर आपण काय करतो, घराच्या बाहेर जाणाऱ्या पावर हाऊसची जी लाईट असते ना, वायर असते ना, त्याच्याशी आपण आपल्या घराचं लाईन जोडतो. तेव्हा आपल्यामध्ये करंट सर्क्युलेट होऊन लाईट येते. जर आपल्याला मनातील ऊर्जा निर्माण करायची असेल तर ती मनाची अदृश्य तार, बर का, त्या तारेला ईश्वराशी जो पूर्ण श्रद्धेने, त्या परमेश्वराशी जो पूर्ण सृष्टीला ताकद देतो, ऊर्जा देतो, जो पॉवर हाऊस आहे, त्याच्याशी जोडायचं. आणि मग आपोआप आपल्यामध्ये करंट येईल. बघा ना, मोबाईल जेव्हा आपण चार्ज करतो तेव्हा फक्त अर्धा तासाची चार्जिंग आणि चालतं ते दिवसभर. तसंच राजयोग म्हणजे आपल्या मनाची बॅटरी किंवा मनाची तार त्या सर्वोच्च शक्ती ईश्वराशी जोडण्याची कला. आणि ती कधी करायची? फक्त सकाळी काही वेळ. त्याच्याने आपल्याला आपली शक्ती निर्माण होते आणि ती दिवसभर चालते. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरं का, ती म्हणजे ईश्वराकडून मिळालेली जी पावर्स आहेत ना, त्या पावर्स आपल्याला दुसऱ्याला हरवण्यासाठी यूज करायचे नाहीत, नष्ट करायचे नाहीत. त्या शक्तींना आपल्या जीवनात हवं त्या कार्याला सिद्ध करण्यासाठी त्याच्यावर फोकस करायचं. या सृष्टीमध्ये अदृश्य शक्ती आहेत. जसं आपण पाहिलं, सूर्याची किरण झाडाला ऊर्जा देते, पण ती ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. मित्रांनो, विचार करा, काय होईल जेव्हा ती सूर्याची ऊर्जा आपण एका ठिकाणी फोकस करू? अनेक कार्य सिद्ध होतात. आज त्याच्यावरच पाणी गरम होतं, त्याच्यावरच भोजन होतं, जेवण बनलं जातं, त्याच्यावरच अनेक गोष्टींचे कार्य होतात. तसंच जर आपण आपल्या मनाची तार ईश्वराशी जोडली तर फोकस केलं तर आपल्यामध्ये अफाट शक्ती आहे, ते आपल्या मनाच्या दर्पणामध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणून बर का, एक आयडिया मी सांगते, दररोज जेव्हा आरशात पाहाल ना, मस्तकावरती लाल टिकली लावलेली बघितली ना, ही एक प्रथा आहे बर का, दररोज स्वतःच्या मस्तकावरती टीका लावणे. तर तो असतो लाल रंगाचा, आणि लाल म्हणजे ऊर्जेचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक. आणि ती टिकली लावताना मस्तकावरती नेहमी लक्षात ठेवायचं, मी निर्बळ नाही परंतु आय एम अ पॉवरफुल बीइंग, मी एक खूप शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवून चला. यश तुमच्या समोर आहे. त्या परम ईश्वराशी, परमेश्वराशी शक्ती घेऊन वाहू द्या. आपल्या ती शब्दातून, कर्मातून,
आणि मग बघा तुमची पर्सनॅलिटी काय असणार. आता जास्त बोर करत नाही, एक खूप सुंदर गीत ऐकूयात ज्याचे शब्द आहेत, जुड़ गई है मन की तार तुमसे. खूप शांत चित्ताने हे गीत ऐका आणि बघा मनाची तार त्याच्याशी जोडल्यानंतर काय भेटणार आहे, तर ऐका स्वतःच या गीतांमध्ये. मी आहे आपल्यासाठी शुभ असलेली शुभांगी.

आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.